सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. 537.6 मीटर या मध्यम लहरींवर आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोते हो, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948, दिनांक 18 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू करीत आहोत. अस्मिता वाहिनीच्या या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे. या प्रसारणाचा आरंभ मंगल ध्वनीनं करूया. राग गुजरी तोडी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार। हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। 6:05 मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच एआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:05 आणि 41 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करूया शिवतांडव स्तोत्रानं.

संत रामदासांचा अभंग आपण ऐकलात, शरद जांभेकर यांच्या स्वरात, संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतो, भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोत, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं किंवा घरी पाहुणे येणंही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅस्टडी कोड अवश्य लावावा. आणि संवादिका आहेत हर्षदा कुलकर्णी. तर आज सकाळी 11:05 ते 11:40 फोन करायला विसरू नका. आपल्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमात विषय पुन्हा ऐका, पाहुणे येता घरी. आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅस्टडी कोड अवश्य लावावा. संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

संत दुलारी यांचा अभंग आपण ऐकलात प्रतिभा रोकडे यांच्या स्वरात. श्रोतो मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका https://awards.gov.in. निवेदन संपलं.

संत एकनाथांचा अभंग आपण ऐकलात शशी परळीकर आणि सहकलाकारांच्या स्वरात. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत. संगीत आहे कान्हू घोष यांचं.

या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 आणि 15 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे गरीबाची झोपडी. एका गावात दोन गरीब माणसं राहत होते. ते दिवसभर गावात अन्न वगैरे मागत असत आणि आपलं जीवन जगत होते, सोबतच देवाचं नामस्मरण करत होते. एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. दोन्ही गरीब माणसं गावच्या सीमालगतच्या झोपडीमध्ये राहत होते. संध्याकाळी दोघे जेव्हा घरी आले आणि पाहतात तर काय, वादळी वाऱ्याने पावसाने त्यांची झोपडी तुटली होती. हे पाहून पहिला गरीब माणूस रागावला आणि देवाला म्हणाला, देवा, तू माझ्यासोबतच नेहमी चुकीचा का वागतोस? मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, तरी पण तू माझी झोपडी तोडलीस. आणि जे चोर लुटेरे आहेत त्यांचं काहीही होत नाही, त्यांची घरं मात्र चांगली राहिली. बिचाऱ्या गरीब माणसाची झोपडी तुटली हे तुझंच काम आहे, असं तो देवाला म्हणत होता. आम्ही दिवसभर तुझ्या नामाचा जप करतो वगैरे, असं तो देवाला म्हणाला. आणि त्यातील एक दुसरा माणूस, म्हणजे जो गरीब दुसरा होता, तो म्हणाला की आपल्या झोपडीकडे पाहिलं त्याने आणि तो खुशीने नाचायलाच लागला आणि म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. आमची जी अर्धी झोपडी आहे ती तूच वाचवली असणार, नाहीतर एवढ्या जोरदार मुसळधार पावसात माझी पूर्ण झोपडी तोडून गेली असती. हे तुझेच कृपा आहे. आणि तो भगवंताला आभार मानू लागला. अजूनही डोकं झाकण्यापुरतं म्हणजे निवारा आहे, निश्चितच हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून जास्त पूजा करणार आहे, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूप वाढला आहे. देवा, तुमचा जय जयकार असो. तर श्रोते, या गोष्टीमध्ये दोन व्यक्तींनी किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला आहे. आपले विचारच आपले भविष्य निश्चित करतात. आपलं जग जेव्हा बदलतं तेव्हा आपले विचार बदलतील. जर आपले विचार पहिल्या त्या गरीब माणसासारखे गोष्टीतील असतील तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आहे याची जाणीव आपल्याला सतत भासत राहणार. आणि या उलट या गोष्टीतील आपले विचार दुसऱ्या गरीब माणसासारखे असतील तर प्रत्येक गोष्टीतच निश्चितच चांगली असणार. शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या गरीब माणसाप्रमाणे आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवले पाहिजे, तरच आपलं जीवन सुखी समाधानी आणि चांगलं होईल. जगूया आनंदी.

अजित कडकडे यांनी गायलेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आपण ऐकलात आणि या गीताबरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 आणि 38 सेकंद झाले आहेत। आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक कार्यक्रम। या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा विषय योग आणि आपलं आरोग्य। आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा, तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या अंतर्गत पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी भाग दुसरा, तज्ज्ञ आनंद शिंदे ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षररसिके पान उलटताना या मालेत अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषणाचा जयश्री जोशी यांनी घेतलेला वेध। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 7:40 शिवसृष्टी ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 7:45 बेडेकर मसालेवाले ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, आज या वाचनाचा भाग 8। सकाळी 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। सकाळी 11:05 स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम, विषय पाहुणे येती घरा, संवादिका हर्षदा कुलकर्णी। दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य या विषयावर सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं डोह पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत। दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल। संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, विषय रील्स वर्सेस रियालिटी, ऑनलाईन जगात स्वतःला शोधताना। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ या अंतर्गत डॉ धोंडोपंत मानोतकर यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष। संध्याकाळी 7:30 माझा आभार माझे शिवार राज्यस्तरीय प्रसारणात महा DBT पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत। रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाइट, रात्री 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। नादब्रह्म आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत। सकाळी 10:30 अलका देव मारुलकर यांचं गायन राग कोमल ऋषभ आसावरी। दुपारी 2:30 सिप्ते हसन यांचं सतारवादन राग भीमपलास। संध्याकाळी 5:02 योगेश हंसवाडकर यांचं गायन राग मधुवंती। रात्री 10:00 उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन राग यमन आणि रात्री 10:30 पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग। हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे काही ठळक उर्वरित कार्यक्रम। आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 34 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली, तर किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 88%। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळलेलं राहील। कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे। नैऋत्येकडनं ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे। तरी मच्छीमार बांधवांनी केरळा कर्नाटकचं बंदर लक्षद्वीप गल्फ मन्नार तसंच लगतचा कोमोरिन एरिया या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश ढगाळलेलं राहील, हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित जातीचं शुद्ध आणि दर्जेदार बियाणं वापरणं महत्वाचं असतं. प्रति हेक्टर उत्पादन कमी येण्यात निकृष्ट बियाणांचा वापर हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी होऊन तोटा सहन करावा लागतो. जर बियाण्याची उगवण क्षमता न तपासता बियाणं पेरणीसाठी वापरलं तर त्याची उगवण चांगली होत नाही किंवा त्याचा जोम कमी असतो, त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीसाठी वापरण्यात येणारं बियाणं शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं असल्याशिवाय खतं, पाणी, आंतरमशागत या बाबींवर केलेल्या खर्चाचा मोबदला मिळू शकत नाही. बहुतेक शेतकरी आपल्याच शेतात तयार झालेल्या मागील वर्षाचं धान्य बी म्हणून वापरतात. धान्य आणि बियाणं यातला मुख्य फरक म्हणजे बियाणं शुद्ध आणि उगवणक्षम असतं तर धान्य उगवणक्षम असतंच असं नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विविध पिकांचं बीजोत्पादन घेतलं तर नक्कीच अधिक उत्पादन मिळवता येईल आणि बियाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं केलेलं बीजोत्पादन हे महत्त्वाचं असतं. बीजोत्पादन करताना बीजोत्पादनाचे आणि प्रमाणीकरणाचे जे नियम तयार केलेले असतात ते पाळणं अत्यंत गरजेचं असतं. बीजोत्पादन आणि प्रमाणीकरणाचे नियम बियाण्याच्या प्रकारावर अवलंबून असतात. विविध पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवीन संकरित आणि सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे यासाठी त्यांचं बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या 4 टप्प्यात घेतलं जातं. मूलभूत बियाणं, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत बियाणं. मूलभूत बियाण्यामध्ये पीक पैदासकारानं नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीजोत्पादन घेतलं जातं. त्यामुळे बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. मूलभूत बियाण्याची शुद्धता 100% असते. हे बीजोत्पादन कृषी विद्यापीठ, शासकीय संस्था या ठिकाणी घेतलं जातं. मूलभूत बीजोत्पादन प्रक्षेत्राचं परीक्षण हे त्या पैदासकारांकडूनच घेतलं जातं. मूलभूत बियाणं प्रक्रियात करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. या टॅगवर बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणं उत्पादनाचा हंगाम, वर्ष याची माहिती दिलेली असते. पायाभूत बियाणं हे मूलभूत बियाण्यापासून तयार केलं जातं. हे बियाणं उत्पादन करताना बीजोत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिलं जातं. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्यानं कृषी विद्यापीठं किंवा सहकारी प्रक्षेत्रावर किंवा बियाणं महामंडळातर्फे प्रगतशील शेतकऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केलं जातं. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणं हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यात प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार अनुवांशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. या प्रकारचं बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणं प्रमाणित करून घ्यावं लागतं. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसाच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्र

0: क्षेत्राची नोंदणी करणं आवश्यक असतं. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावं लागतं. यात प्रामुख्यानं वापरण्यात येणारं बियाणं, विलगीकरणानंतर भेसळ काढणं या गोष्टींचा समावेश होतो. प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते. नंतर या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खूणचिठ्ठी लावतात. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता आणि तपासणी तारीख याची माहिती दिलेली असते. सत्यप्रत बियाणं, अनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता ही प्रमाणित बियाण्या इतकीच असते. त्याचं उत्पादन सुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जी प्रमाणिकं आहेत त्याचप्रमाणे केलं जातं. परंतु त्याची पाहणी ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानं घ्यायची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खूण चिठ्ठी लावतात. यावर सुद्धा इतर बियाण्यांप्रमाणेच माहिती दिलेली असते. संकरित किंवा सुधारित वाणांचं बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या, प्रक्रियेच्या, साठवणुकीच्या तसंच वितरणाच्या वेळी सर्व ती काळजी घेणं आवश्यक असतं. तरच शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं पोहोचू शकतं.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात बीज प्रक्रियाविषयी माहिती ऐकलीत. वाचक सुर होता सुवर्ण कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. सकाळचे 6:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: आरोग्यम धनसंपदा या आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
3: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितीतील आसने, म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची आसने. या आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, खांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडौल होण्यास मदत होते. पवनमुक्तासन. पवन म्हणजे वायू, वात. शरीरातील वायू या आसन मार्गे बाहेर टाकला जातो. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्थूलत्व येणे, अंग जड होणे असे त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते. भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीरालगत ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावेत. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हाताने गुडघ्याला विळखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचे कोपर पकडावे. हळुवार डोकं वर उचलावे. मान झुकवत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या पोटावर दबलेल्या असाव्यात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. या आसनाचे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्वमुद्राही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन व शिथिलीकरण करावे. मूळव्याध असल्यास मात्र हे आसन करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. अश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावरचे कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही हे आसन उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे यातही आराम पडतो. हळूवार डोळे उघडावेत. श्वास सोडत मान खाली घेत डोकं जमिनीवर टेकवावे. शरीर शिथिल करावे. उठून बसत आसनमुक्त व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकत्र जुळवावेत. हात शरीरालगत ठेवावेत. हात हळूहळू कमरेखाली घ्यावेत. हाताचा कमरेला आधार देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे. खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा. हातांचे कोपर जमिनीला टेकवावे. शरीर किंचित डोक्याकडे झुकवावे. हनुवटी छातीवर टेकवावी. डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू स्वराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळव्याध, स्पॉन्डिलिसिस,

0: हात जागेवर घ्यावेत, पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावी, खांद्यांचा भार कमी करत शरीर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो, जसे मर्कटासन, सेतुबंधासन, हलासन, चक्रियासन, उत्तानपादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा 2:05 ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: नमस्कार. वृक्षारोपण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणखी काय करू शकतो, तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा. जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, पण या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे. आणि आपण सर्व मिळून जर प्रयत्न केले तर स्वच्छ, निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहेत. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असं म्हणतात. म्हणजेच काय, तर हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झालेले आहे. पाण्याची सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसाळा होता तसा होत नाहीये. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पातळी वाढलेली आहे आणि वाढत चाललेली आहे. पशी पक्षी प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परिणामी तापमानातही वाढ झालेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळे आपली मानवाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं रेताळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं, कारण त्यांची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयलंड देश आहेत जिथे टुरिझम, बरेचसे लोक पूर्ण जगभरातून तिथे टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे. कारण चारही बाजूंनी समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि सध्या झालेल्या चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे बघण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर पूर कधी येत नव्हते. पण या तापमानामध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात आहेत ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
3: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण दुपारी 2:10 पुन्हा

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:38 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: नाटक नावाचा तराफा हा अतुल पेठे यांचा मनोविकास निर्मित लेखसंग्रह मराठी रंगभूमी स्थानिक समाज आणि लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा सहज आणि प्रवाही आढावा घेणारा आहे. तरफ हा शब्द ऐकताच एक आधार आठवतो, संकटातून बाहेर काढणारं साधन अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. या पुस्तकात नाटकही तसंच दाखवलंय, बदलत्या अस्थिर काळात माणसाला आधार देणारं आणि विचार करायला लावणारं माध्यम. या पुस्तकात एकूण 11 लेख आहेत आणि एक मुलाखत. नाटक, भवताल आणि जगणं यांचा वेध लेखकांनी घेतलाय आणि या तिन्ही घटकांचे ताणेबाणे आपल्यासमोर मांडले आहेत. पुस्तक तीन भागात विभागलंय, रंग, अंतरंग आणि संवाद. रंग या भागात पेठे यांचा नाट्यक्षेत्रातला प्रवास रेखाटलेला आहे. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते विविध प्रयोगांपर्यंतचे अनुभव ते अगदी मोकळेपणाने सांगतात. कर्नाटकातलं हेगोडू गाव आणि निनासम या नाट्यसंस्थेशी त्यांचं नातं जे आहे ते त्यांनी खूप जिव्हाळ्यांनी मांडले. तसंच सत्यशोधक सारख्या नाटकांचे प्रयोग, निळू फुले यांच्याविषयीचा आदर आणि रंगभूमीवरील इतर अनुभव यामुळे हा भाग जिवंत वाटतो. अंतरंग या भागात लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अतुल पेठेचे निवडक लेख आहेत. या लेखात पेठे यांचा विचार करणारा, समाजाकडे पाहणारा चेहरा दिसतो. रमलेल्या बाबाची गोष्ट हा लेख विशेष लक्षात राहतो. हा लेख वडील आणि मुलांमधलं नातं खूप साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवतो. बाप म्हणजे फक्त अधिकार गाजवणारा नसून समजून घेणारा असू शकतो ही जाणीव या लेखात नव्हते. तसंच मी हिंदू आहे हा गाजलेला लेख आजच्या दूषित आणि ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज अधोरेखित करतो. प्रवास वर्णन, आरशातला पुरुष किंवा आजारी समाजाच्या नोंदी यासारख्या लेखातून ते स्वतःकडे आणि समाजाकडे प्रामाणिकपणे पाहतात. पुरुषी अहंकार गाळून टाकणारा आरशातला पुरुष आणि जबाबदार संवेदनशील नागरिक म्हणून लिहिलेल्या आजारी समाजाच्या नोंदी हे सगळेच लेख वैचारिक समृद्धी देतात. जर्मन नाटककार बर्टोल्ड ब्रेश्ट यांचा नाट्यविचार अतुल पेठेंच्या नाट्यविषयक भूमिकेचा अदृश्य गाभा आहे. चिंतनशील प्रगल्भतेने अतुल पेठे भवताल आणि नाट्यवस्तूची वीण गुंफत आलेले आहेत. संवाद या भागात ओंकार गोवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आहे. या मुलाखतीतून पेठे अभिनय, नाटक आणि अनुभव याबद्दल सखोल पण सहज बोलतात. नाटक कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं आणि कलाकाराने भूमिका कशी समजून घ्यावी याबद्दलचे त्यांचे विचार वाचकाला नवीन दृष्टी देतात. नाटक नावाचा तराफा हे पुस्तक केवळ नाटकाबद्दल नाही तर जगण्याबद्दल आहे. अतुल पेठे या नाटक जगणाऱ्या रंगकर्मीची प्रामाणिकता, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेलं नातं या लेखांमधून स्पष्ट जाणवतं. गेल्या सुमारे 35 वर्षात समाज, माणूस, विचार, तंत्रज्ञान, राजकारण, संवेदना सगळ्याच पातळ्यांवर जेवढे बदल किंवा ऱ्हास किंवा क्षती झाली तेवढ्या वेगाने

जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षर रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55 PM.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत 18 May 2012 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ,
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: आकाशवाणी पुणे 7:07 झाली आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी, आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्यशिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजांनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण 11 भाषा छत्रपती संभाजी राजांना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11-अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणात तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवा. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22:27 झाले आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, तसंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आहे. प्रभाचा गोपालकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. प्रभाचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी पुणे मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झाला. पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. तसंच स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम काकोडकर गोवा मुक्ती संग्रामातील यांचा जन्म.

मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबद्ध केलेलं गोपाल कृष्णा या चित्रपटातील शांता आपटे यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, यूपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे, त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन टाकू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. आणि तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही,
0: SMS
1: टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंगसाठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंगसाठी दिलेला आहे, तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्डवरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
0: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या युपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे, असे स्कॅम पण भरपूर चालले. तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
1: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. पीडीएफ फाईल असेल जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून, तर आपल्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहीत असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. तर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
0: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं. तर हा काय नेमका प्रकार आहे?
1: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. हा, खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
0: बरोबर.
1: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक सवयझेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतात. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
0: अच्छा.
1: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही.
0: गरज नाही, आपण तसेच ठेवले
1: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाही आहेत.
0: अच्छा.
1: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात.
0: अच्छा.
1: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
0: नाही.
1: पैसे हा कसंही करू शकतात. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
0: अच्छा.
1: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 ची जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
0: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेग पड्डी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे. ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
0: अच्छा.
1: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
0: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोत, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देव भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गोडवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं आणि घरी पाहुणे येणंही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांविषयी. तुम्ही केलेला खास पाहुणचार, मजेशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुणे आल्यावर उडालेली धांदल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी संवादिका हर्षदा कुलकर्णी. विषय आहे पाहुणे येती घरा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड अवश्य लावावा. आणि वेळ आहे सकाळी 11:05 सकाळी 11:40 विषय पुन्हा ऐका पाहुणे येती घरा. संवादिका हर्षदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातून जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
3: नमस्कार.
2: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
3: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
2: अगदी खरंय.
3: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
2: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
3: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी, अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्रनिर्माणाचं ज्यांच्या हाती आहे, त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये, त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार, सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
2: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
0: ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम भेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: भेडेकर तयार मसाला.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चट...

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतात। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: हा बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं बनवायचं, कारण हा सगळा आता कैरी आणि आंबा सीझन आहे, तर याबद्दल आज ऐकायचंय।
3: अगदी खरं सांगायचं झालं ना तर एका वाक्यात सांगायचं झालं तर बेडेकर लोणचं मसाल्याच्या पाकिटावरती जी लोणचं बनवायची कृती दिली आहे ती जशीच्या तशी फॉलो करायची, एवढं सांगितलं तरी खरं खरं म्हणजे पूर्ण पुरे होत। परंतु जर का नीट सांगायचं झालं तर समजा आपण बाजारातनं 1 किलो कैरी आणली असेल, 1 किलो कैरी आणावी, ती चांगली स्वच्छ धुवून घ्यावी आणि मुख्य म्हणजे चांगली कोरडी करून घ्यावी। मी परत परत कोरड्या म्हणतो याचं कारण असं की पाणी आणि लोणच्याचं वाकडं आहे, ते पाण्यामुळे लोणचं खराब होतं।
2: बरोबर।
3: त्याच्यामध्ये बेडेकर लोणचं मसाला 100 ग्रॅमच्या एका पाकिटातला सगळा मसाला घालावा।
2: अच्छा।
3: आणि त्याचबरोबर 125 ग्रॅम मीठ घालावं। आपल्या घरगुती पद्धतीने बोलायचं झालं तर साधारण 1 वाटी मीठ याच्यासाठी वापरायला लागतं। हे फोडी, त्याच्यानंतर लोणच्याचा मसाला, आणखीन मीठ, ह्यांचं सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं आणि हे सगळं मिश्रण एका कोरड्या असलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत घट्ट भरून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थंड केलेली फोडणी होतावी, म्हणजे आपलं लोणचं तयार झालं।
2: खरंय। श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987798747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं करायचं हे तुम्ही सांगितलं, आता ह्याच्यासाठी पण काही खास टिप्स असतील त्याही ऐकायच्यात।
3: खास टिप्स म्हणजे काही गोष्टींवरती जर का आपण नीट लक्ष दिलं ना तर कैरीचं लोणचं हे जास्त चांगलं बनतं। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं ना तर कैरी ही खूप आंबट हवी, अगदी कडक हवी आणि आतमध्ये बाठ धरलेली हवी, म्हणजे कोवळी असलेली कैरी असेल तर त्याचं लोणचं चांगलं बनत नाही। नंतर कैरी चांगली स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यावी, तसंच लोणचं ठेवायच्या ज्या बरण्या असतात त्या सुद्धा स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्या। लोणचं बनवून झालं की त्याच्यावरती फोडणी घालून झाली की जर का तुम्हाला वर्षभर लोणचं मुरवून ठेवायचं असेल तर त्या बरणीला दादरा बांधून, म्हणजे एक स्वच्छ कापड बांधून ठेवावं आणि ते झाकण लावून ठेवावं। आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे नेहमी बेडेकर लोणच्याचा तयार मसालाच वापरावा,
2: ते खूप महत्वाचं। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तैयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर अमे

करून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच हे प्रसारण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. सकाळचे 7:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत.

0: आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ,
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल समाचार प्रभात, हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र. 8:15 मॉर्निंग न्यूज, हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान.

0: भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरीचा किताब हरियाणाच्या कांजल धोंजकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटोपून आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 3रा टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग इथं दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळावर औपचारिक मानवंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षाही दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेक इन इंडिया आणि मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हरित हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि राणी यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजे कार्ल 16वे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. दरम्यान नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय भेटीगाठींसाठी नॉर्वेला पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड 5वे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. या 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रितपणे शपथ घेईल असं सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीतल्या द्वारका विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिसारण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तसंच उद्यानांचं सुशोभीकरण आणि हरित विकास यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रीकरण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या बाराका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर इथं दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शहा रायपूर आणि बस्तर इथल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शहा आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल अकादमीमध्ये हुतात्म्यांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित झालेले नागरिक आणि विविध स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. तर उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शहा भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्तच घोषित झाल्यानंतर शहा यांचा हा या राज्याचा पहिलाच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्याला नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या थेट फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027 जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला टप्पा म्हणजेच घरसूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील उपरजिस्ट्रार जनरल व्ही ए वराडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रात्री 9:30 011-233-10481 किंवा 011-23-717-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 92-890-940-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा #AskAIR हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकार धरलेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हातात दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026 आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये 1 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या या स्पर्धेच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 110 किलोच्या वरील गटात 386 किलो वजन उचलून 5वं स्थान मिळवत वैयक्तिक तसंच भारतासाठीही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंद केसरीचा किताब हरियाणाच्या काजल धोंजकला प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 8:39 आणि 58 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मधुरा कुलकर्णी यांनी गायलेलं शिवराज जांभूळे यांचं गीत. संगीत आहे मुकुंद कुलकर्णी यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया निलेश सावरकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत.

प्रभाकर धाकडे यांनी संगीतबद्ध केलेलं संगीता जोशी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मोहिनी बर्डे यांनी. श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं महेश केळुसकर यांचं गीत. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं.

शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज झाला. याआधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी ही सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शाह यांनी या सेवेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटने

बद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे, तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रील आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सीआयएफएसचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रील झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रीलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत इडाहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18G ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली, तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती असं प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी 1 जण स्थापत्य अभियंता असून 1 जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून 3री भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक

श्रोतेहो, आत्ताच आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होता. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख 1948, अर्थात 18 मे 2026. आजच्या आमच्या प्रसारण सभेत मी मेघना आपलं हार्दिक स्वागत करते. चला तर जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. 5:30 शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी मुद्रा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके. 6:00 हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. 6:05 सुगम संगीत. 6:25 उद्या मंगळवार दिनांक 19 मे रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 आकाशवाणी प्रसारण

सेवेची 90 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम लेखन आणि निवेदन आहे सुहास नंदुरे यांचं. 6:35 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेणार आहोत. ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. तरीही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता वेळ आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूयात. एक प्रेरणादायी आशयाने सजलेलं सुंदर गीत आपली माणसं या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांता शेळके यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी सजलेलं हे गीत. या गीताला सुरेल संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देणारं हे गीत ऐकूयात.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
4: श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हिचे काय चुकले या चित्रपटातील एक भावस्पर्शी गीत. सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या सुरेल आवाजात सुधीर नांदोडे यांची गीतरचना असून संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी. भावनांची हळवी छटा आणि सुरेल संगीत यांचा सुंदर मिलाप असलेलं हे गीत ऐकूयात.

0: शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी जाणून घेऊयात मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याकडून.
1: सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात.
0: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात इरसाल कार्टी या चित्रपटातील ठसकेबाज लावणी उत्तरा केळकर यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या लावणीची शब्दरचना आहे M. दस्तागीर यांची आणि संगीत दिलं आहे K. सिकंदर यांनी. ऐकूयात ही खास लावणी.

0: श्रोते हो, शब्दांच्या मशागतीतून मातीचं नातं सांगणारे कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल नारायण कदम त्यांच्या समृद्ध साहित्य प्रवासावर आधारित एक विशेष चर्चा साहित्य संवाद नक्की ऐका 21 मे 2026 रोजी फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर दीपक ठमके, संवादक निलेश कारेकर.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, यानंतर ऐकूया दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील हळुवार भावनांनी सजलेलं हे गीत. वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरेल आवाजात साकारलेलं आणि मंदार चोळकर यांच्या सुंदर शब्दाने खुललेलं या गीताला संगीत दिलं आहे प्रवीण कुवर यांनी. प्रेम भावना आणि स्वप्नाळू सुरांचा सुंदर मिलाप अनुभवण्यासाठी ऐकूयात हे गीत.

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
2: श्रोते हो, शब्दांच्या मशागतीतून मातीचं नातं सांगणारे कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल नारायण कदम त्यांच्या समृद्ध साहित्य प्रवासावर आधारित एक विशेष चर्चा साहित्य संवाद नक्की ऐका 21 मे 2026 रोजी फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। सादर करते डॉक्टर दीपक ठमके, संवादक निलेश कारेकर।
3: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सूरसागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। संध्याकाळचे 5:30 होत आहेत। आता ऐकूयात शेतीमध्ये खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर याविषयी मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद। सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके।

0: श्रोते हो नमस्कार. आधुनिक शेतीमध्ये पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याचा अनिर्बंध आणि असंतुलित वापर जमिनीची सुपीकता कमी करतोय. खतांचा संतुलित वापर म्हणजे पिकांच्या गरजेनुसार शास्त्रीय पद्धतीनं खतांचा वापर करणं. याचा मुख्य उद्देश जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून शाश्वत पीक उत्पादन घेणं हा आहे. श्रोते हो, आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग किर्लोस येथील मृदा शास्त्रज्ञ विकास धामापूरकर हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार सर.
0: सर, आजचा जो आपला विषय आहे त्यानुसार शेतीमध्ये खरोखरच रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याची का गरज आहे?
1: होय, सध्याची परिस्थिती बघता आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन करणे फार आवश्यक आहे. काय झालं आहे, हरितक्रांतीनंतर भारतात अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली, ज्यामध्ये काही रासायनिक खतं आहेत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यामध्ये युरिया आहे, DAP म्हणजे डायमोनियम फॉस्फेट, पोटॅशिक खतं आहेत. या खतांच्या अनिर्बंध वापरामुळे आपल्याला उत्पादनात फार बदल झालेला दिसून आला. परंतु गेल्या काही दशकात पिकांकडून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी या रासायनिक खतांचा असंतुलित वापर मोठ्या प्रमाणावर वाढला, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आणि सद्यपरिस्थितीत शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे राहिले. या सर्वात महत्त्वाचा कुठला दोष शेतकऱ्यांचा राहिला असेल तर त्यांनी सेंद्रिय पदार्थांचा वापर फार कमी केला, त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला आणि जमिनी फार कठीण होत चाललेल्या आहेत. याचं महत्त्वाचं एक उदाहरण द्यायचं झाले तर 1955 पर्यंत ज्यावेळी भारतामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडायचा किंवा 100 लिटर पाऊस पडायचा त्यावेळी 55 लिटर पाणी जमिनीमध्ये मुरत होते. परंतु आज 2026 मध्ये ज्या दिवशी 100 लिटर पाऊस पडतो त्यावेळी फक्त 5 लिटरच पाणी जमिनीमध्ये मुरतं. रासायनिक खतांच्या या अनिर्बंध वापरामुळे आपल्या जमिनी फार कठीण होत चाललेल्या आहेत आणि हे फार मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आणि शास्त्रज्ञांसमोर उभं राहिलेलं आहे. या अनिर्बंध वापरामुळे फक्त जमिनीचं आरोग्यच बिघडलेलं नाही तर त्याचे मानवी जीवनावर आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर पण विपरीत परिणाम दिसून येत आहेत.
0: सर, असंतुलित खर्चात खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनाबरोबरच आणि कुठल्या गोष्टींवर परिणाम झालेत?
1: निश्चितच असंतुलित खतांच्या वापरामुळे फक्त शेती उत्पादन आणि जमीन आरोग्यावर परिणाम झालेले आहेत एवढंच नाही आहे, तर असंतुलित खतांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर पण त्याचे फार मोठे परिणाम होत आहेत. शेतकरी बंधू जी जास्तीची खते वापरत आहेत ती पावसाच्या पाण्याबरोबर किंवा शेतीच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन मानवी जीवनाचे जे जलस्रोत आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर दूषित करत आहेत आणि तेच पाणी माणसं सध्या पीत आहेत. तसेच पिकांकडून नायट्रस ऑक्साईड सारखे वायू मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होत आहेत आणि हवेचे प्रदूषण वाढविण्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. मानवी अन्नामध्ये नायट्रेट्स जडधातूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कॅन्सर, किडनीचे आजार, मुलांमध्ये ब्ल्यू बेबी सिंड्रोम यासारखे आजार उद्भवताना आपल्याला दिसत आहेत. सर्वात मुख्य म्हणजे या असंतुलित खताच्या वापरामुळे शेतीतील उत्पादन खर्च वाढलेलेच आहेत, परंतु शेतीची उत्पादकता म्हणावी तेवढी वाढताना आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला आपली जमीन पुढच्या पिढीसाठी जर शाबूत ठेवायची असेल, उत्पादनक्षम ठेवायची असेल, तर जमीन आरोग्य पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट खत, जीवामृत, घनजीवामृत, हिरवळीची खते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करणे ही काळाची गरज राहणार आहे, कारण त्यावरच जमिनीची सुपीकता आणि शाश्वत उत्पादन ह्या दोन्ही गोष्टी टिकून राहणार आहेत.
0: सर, पीक उत्पादन घेताना कुठल्या प्रकारची आणि किती प्रकारची अन्नद्रव्ये आवश्यक असतात?
1: पीक उत्पादन घेताना मुख्य करून 16 प्रकारची अन्नद्रव्ये आवश्यक आहेत. त्यापैकी काही जी अन्नद्रव्ये आहेत ती निसर्गामध्येच आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन येतो. ती अन्नद्रव्ये आपल्याला पाण्यामधून आणि हवेमधून सहजरित्या उपलब्ध होतात. त्यामध्ये दुसरा प्रकार आहे जो मुख्य अन्नद्रव्ये. मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्याच्यानंतर त्यामध्येच आणखीन एक प्रकार येतो दुय्यम अन्नद्रव्ये. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. ती मोठ्या अन्नद्रव्यांपेक्षा किंवा मुख्य अन्नद्रव्यांपेक्षा फार कमी प्रमाणामध्ये लागतात. परंतु ही जी अन्नद्रव्ये आपण पिकांना उपलब्ध करून दिली नाहीत

0: तर आपल्याला चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पादन मिळणं मुश्किल आहे. त्यामध्ये आयर्न, जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
1: बरोबर सर, आताच आपण म्हणालात की संतुलित खतांचा वापर करत असताना माती परीक्षण खूप महत्त्वाचं असतं. माती परीक्षणावरून नेमकं कशा प्रकारे आणि कशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना मिळते?
0: माती परीक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. शासन पण आपल्या स्तरावरून प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून घेण्यासाठी दरवर्षी मोहिमा राबवत असते. बरेच शेतकरी स्वतःहून पण माती परीक्षण करून करताना दिसत आहेत. ही एक चांगली आशादायी गोष्ट आहे. परंतु अजूनही माती परीक्षणाचं महत्त्व प्रत्येक शेतकऱ्याला पटलं नाही. माती परीक्षण वेळेत केल्यामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता कळते, जमिनीचा पोत कळतो, आपल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची पिके आपण घेऊ शकतो, त्यांचं कशाप्रकारे नियोजन करू शकतो, जमिनीमध्ये असलेले जे काही उपलब्ध अन्न घटक आहेत, तसे उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश यांची पातळी करते, जेणेकरून शेतकरी बंधू ह्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारची खतं घालू शकतात ह्याचं नियोजन करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा आरसा, म्हणजे जमिनीचा सामू आणि जमिनीची विद्युत वाहकता, ह्या दोन गोष्टी आपल्याला माती परीक्षणावरून कळतात.
1: बरं,
0: चांगल्या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः 6.5 ते 7.5 एवढा जमिनीचा सामू असणे आवश्यक आहे. कारण या जमिनीच्या सामूवरच जी काही आपण खतं घालणार आहोत, जी काही जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, त्यांची उपलब्धता आणि त्यांची उपयोग क्षमता या सामूवरच अवलंबून असते. त्यामुळे माती परीक्षण केल्यामुळे शेतकरी बंधूंना या सर्व गोष्टींची माहिती मिळते आणि ते व्यावसायिक शेती चांगल्या प्रकारे या माती परीक्षणाच्या आधारावर करू शकतात.
1: नक्कीच सर, आता आपण उल्लेख केलात सामूचा. सामू म्हणजे नेमकं काय असतं?
0: जमिनीचा सामू म्हणजे जमिनीमध्ये हायड्रोजन आयनचे प्रमाण. थोडक्यात काय की जमिनीमध्ये ॲसिडचं प्रमाण, जमिनीमध्ये अल्कलीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला जमिनीच्या सामूवरून कळतं. साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जमिनीचा सामू हा 4.5 ते 5.5 एवढा आहे. तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर तोच सामू साधारणतः 6 ते 7 आहे. पुढे विदर्भ मराठवाड्यामध्ये गेलात तर तोच सामू साधारणतः 7.5 ते 8 आहे. जसजसं पावसाचं प्रमाण कमी होत जात आहे तसतसं जमिनीचा सामू वाढत जातोय. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीला नैसर्गिक देणगी आहे की ह्या 4.5 ते 5.5 एवढा सामू असूनसुद्धा आपण चांगल्या प्रकारे पीक नियोजन करू शकतो. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंनी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावं, जेणेकरून ह्या सामूमध्ये कुठल्या प्रकारची पिके घेऊ शकतो, कुठल्या प्रकारची खतांचे नियोजन करू शकतो आणि कशाप्रकारे खतांचे नियोजन करू शकतो हे यावरून आपल्याला माहिती मिळते.
1: नक्की सर, खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सामू खूप चांगला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. सर, मला सांगे की आपण पीक वाढीसाठी 16 प्रकारची मुख्य अन्नद्रव्य सांगितलीत, त्यापैकी काही मुख्य अन्नद्रव्यांची कार्य आणि त्यांची कमतरता झाली तर काय होऊ शकतं हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा.
0: नक्कीच, सुरुवातीलाच आपण चर्चा केल्याप्रमाणे 16 प्रकारची अन्नद्रव्ये आहेत. त्यापैकी काही मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये आहेत. यापैकी नत्र हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतं, कारण वनस्पतीमध्ये जे क्लोरोफिल असतं, जे सूर्यप्रकाशाच्या मदतीमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि त्याद्वारे हे क्लोरोफिल वनस्पतीमध्ये अन्न निर्माण करण्यासाठी मदत करते. ह्या क्लोरोफिल या घटकाचा सर्वात जास्त घटक कुठला असेल तर तो नत्र असतो, आणि या नत्राची उपलब्धता जास्त असेल तर वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये अन्न तयार करू शकतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम पीक उत्पादनावर होत असतो. दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे पिकांची वाढ ही नत्रावर अवलंबून असते. एखाद्या झाडाची उंची वाढणे, एखाद्या झाडाचा विस्तार होणे, एखाद्या झाडाच्या पानांचा रंग खूप गडद हिरवा होणे हे सर्व नत्राच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. समजा दुर्दैवाने नत्राची कमतरता झाली तर पानांचा रंग हा फिक्कट पिवळा पडतो, त्याचबरोबर झाडांची उंची पण खुरटी राहते किंवा झाड उंच वाढत नाहीत, विस्तार होत नाहीत, आणि त्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे

0: आपल्याला पीक उत्पादनामध्ये घट दिसते. यामधील दुसरं अन्न घटक आहे स्फुरद, त्याला इंग्लिशमध्ये फॉस्फरस म्हणतात. हे वनस्पतीमध्ये ऊर्जा निर्मितीपासून फळधारणेपर्यंत अनेक महत्त्वाची भूमिका बजावत असते. रोपांच्या सुरुवातीच्या काळात पांढऱ्या मुळांची संख्या वाढविणे यासाठी स्फुरद आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं पीक घेत असताना सुरुवातीच्या काळात त्या पिकांना स्फुरद देणे आवश्यक आहे. तिसरं महत्त्वाचं खत आहे हे पालाश. पालाश हे खत पिकांमध्ये पाण्याची कमतरता आणि पाण्याचं नियोजन करत असतं. एखाद्या वनस्पतींची रंध्रे, इंग्लिशमध्ये त्याला स्टोमाटा म्हणतात, ती किती वेळ उघडी ठेवायची, किती वेळ बंद करायची, हे महत्त्वाचं काम पोटॅश करत असतो. म्हणून ज्या जमिनीमध्ये पोटॅशची किंवा पालाशची उपलब्धता जास्त आहे अशा जमिनीतील पिके दुष्काळी काळात पण चांगल्या प्रकारे तग धरू शकतात.
1: बरं,
0: दुसरं पालाशाचं महत्त्वाचं सर्वात काम म्हणजे जी फळं आहेत, म्हणजे आंबा असेल, काजू असेल, नारळ असेल, त्यांना चांगल्या प्रकारची चव देणं, त्यांना चांगल्या प्रकारचा रंग देणं, त्यांना त्या फळांचा चांगला टिकाऊपणा वाढवणं, ही जी कामं आहेत याच्यासाठी पालाशाची उपलब्धता असणे जमिनीमध्ये आवश्यक आहे.
1: सर, खूप छान माहिती देत आहे तुम्ही. आता आपण माती परीक्षणानंतर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा असं म्हटलं, तर सेंद्रिय खतं किंवा सेंद्रिय पदार्थ म्हणजे नेमके कुठले आणि त्यामुळे खरोखरच मातीचं पोषण होतं का?
0: होय, नक्कीच. सेंद्रिय पदार्थ हे वापरण्याचं प्रमाण आता दुर्दैवाने काही शेतकऱ्यांमध्ये कमी होत चाललेले आहे. त्याची कारणे पण भरपूर आहेत, म्हणजे सेंद्रिय पदार्थांचा उपलब्धता होत नाही आहेत, प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळ कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शेती उत्पादनावर दिसत आहेत. परंतु सेंद्रिय पदार्थ जर वापरले तर त्याचे खूप मोठे फायदे शेतकरी बंधूंना दिसू शकतात. सेंद्रिय पदार्थ म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, जीवामृत, घनजीवामृत, काही खाद्य अखाद्य पेंडी म्हणजे भुईमुगाची पेंड, कापसाची पेंड, महुआ पेंड, नीम पेंड म्हणजे कडुलिंबाची पेंड, त्याचबरोबर काही मासळी खतं, हाडाची खते, किंवा काही ठिकाणी उपलब्धता असेल तर चांबड्याची खते, ही काही सेंद्रिय खते आहेत. तर काही हिरवळीची खते म्हणजे काही पालापाचोळा वापरतो, म्हणजे करंज, धेंचा, गिरीपुष्प यासारख्या वनस्पतींचा पाला वापरतात, ती हिरवळीची खते आहेत. यांचा फायदा जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये आणि संतुलित खत व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचा आहे.
1: सर, नक्कीच. मला सांगा सर, गांडूळ खताचं देखील काही महत्त्व आहे, तर गांडूळ खरोखरच मातीचं किंवा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादनासाठी कसे मदत करतात?
0: सर, आपण शाळेमध्ये शिकलोय की गांडूळ हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे.
1: हो, बरोबर.
0: तर गांडूळ खरोखरच शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. जोपर्यंत शेतकरी किंवा माणूस आपल्या पद्धतीने त्याचं जीवन संपवत नाहीत तोपर्यंत तो मातीमध्ये मरत नाही. गांडूळ हा या पृथ्वीवरील सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. तो अविरतपणे रात्रंदिवस 24 तास वर्षाचे 365 दिवस शेतकऱ्याची आणि शेतीची सेवा करत असतो. त्यांची शरीराची रचनाच अशी असते की त्याची प्रत्येक हालचाल ही शेतीसाठी आणि मातीसाठी फायदेशीर होत आहे. गांडूळ हालचाल करत असताना जमिनीच्या वरच्या भागातून खाली जातो आणि खालच्या भागातून वर येतो. तो एवढा प्रामाणिक आहे की ज्या भागातून, ज्या छिद्रातून वरून खाली जातो त्या छिद्रातून तो परत खालून वरती येत नाही, त्याच्यासाठी तो वेगळं छिद्र तयार करतो. ह्या हालचालींमुळे काय होतं की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राणवायू उपलब्ध होतो. त्याचबरोबर नैसर्गिकरित्या शेतीची किंवा मातीची नांगरणी होते. हा एक मोठा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की गांडूळ ह्या मातीमध्ये वर्षानुवर्षे राहत असल्यामुळे त्याला आजूबाजूचं वातावरण हे चांगलं ठेवायचं असतं. जमिनीमध्ये कोट्यवधी प्रमाणामध्ये जीवजंतू असतात. गांडूळ जमिनीमध्ये वरून खाली आणि खालून वर जात असताना आपल्या मार्गामध्ये पीक वाढीसाठी आवश्यक नसणारे किंवा कीड आणि रोग पसरवणारे जे जीवजंतू असतात त्यांना आपल्या पोटात घेतो आणि त्यांची संख्या नष्ट करतो. त्याचबरोबर जमिनीमध्ये पीक वाढीसाठी काही आवश्यक जीवजंतू असतात. काम करून शेतकऱ्याची सेवा करून हे जीवजंतू म्हातारे झालेले असतात, दुर्बल झालेले असतात. गांडूळ त्यांना पण आपल्या पोटात घेतो. आपल्या पोटातील काही अँटीबायोटिक्स, काही हार्मोन्स, काही एन्झाईम्स त्यांना देतो आणि सशक्त करून परत मातीच्या पृष्ठभागावर आणून सोडतो. अशा प्रकारे तो शेतकऱ्यांची सेवा अविरतपणे करत असतो. म्हणून आपण अनादिकाळापासून गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र संबोधित आहोत.
1: सर, खरंच खूप म्हणजे गांडूळ किती काम करतो शेतकऱ्यांसाठी, किती उपयुक्त आहे आणि किती महत्त्वाचं म्हणजे किती प्रामाणिकपणे तो काम करतो हे आपण आमच्या लक्षात आणून दिलं. सर, आत्ताच आपण म्हणालात की गांडूळांप्रमाणे जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांचं कार्य पण पीक उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे. जरा हे अधिक स्पष्ट कराल का?
0: हो, नक्कीच. गांडूळांप्रमाणे जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांचे कार्य पण पीक उत्पादनामध्ये आणि जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीचा जिवंतपणा खऱ्या अर्थाने जमिनीमध्ये असलेल्या गांडूळांची संख्या तसेच सूक्ष्मजीवांची संख्या यावर अवलंबून असते. ज्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असते ती जमीन सुपीक असं आपण ढोबळ मनाने म्हणू शकतो. जमिनीमध्ये कोट्यावधी प्रमाणामध्ये जीवजंतू असतात. त्यामध्ये ॲझॅटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, अझोस्पिरिलियम, अझोला हे आहेत. ते जमीन आरोग्य सुधारण्यासाठी अहोरात्र झटत असतात. तर पिकांच्या वाढीदरम्यान येणाऱ्या विविध कीड आणि रोगांचा बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस, मायकोरायझा, मेटारायझिम यासारखे सूक्ष्मजीव मोलाची भूमिका बजावत असतात. यासारख्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर शेतीमध्ये वाढवणे फार गरजेचे आहे. त्यातून पर्यावरण पूरक शेती होण्याबरोबर उत्पादनात पण सातत्य मिळू शकते.
1: सर, मला सांगा की आपण कशा प्रकारे जमिनीमध्ये या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवू शकतो, यासाठी कुठल्या प्रकारची खतं बाजारामध्ये आहेत का?
0: हो, जशी बाजारामध्ये रासायनिक खतं उपलब्ध आहेत, सेंद्रिय खतं उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे आता काही सूक्ष्मजीव उत्पन्न करून देणारी किंवा त्यांची वाढविणारी काही जैविक खते बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये मुख्य करून रायझोबियम खते, ॲझॅटोबॅक्टर खते, निळे हिरवे शेवाळ, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे त्याला स्फुरत विरघळणारी खते म्हणतात, आणि पालाश मोबिलायझिंग खते अशी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यांचा वापर आपण सहजरित्या करू शकतो. वापरण्याची पद्धत पण अत्यंत सोपी आहे आणि शेतकरी बंधू त्यांचा वापर भुईमूग, भात, ऊस, भाजीपाला इत्यादी पिकांमध्ये करू शकतो. या जैविक खतांच्या वापरामुळे साधारणतः 20-30% रासायनिक खतांची बचत होतेच, म्हणजे शेती उत्पादनातील खर्च कमी होतोच, परंतु त्याचबरोबर जमीन आरोग्य सुधारण्यामध्ये आपल्याला फार मोलाची मदत मिळत आहे.
1: सर, आपण रासायनिक संतुलित खतं वापरण्यामध्ये आणि काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, त्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर सांगितलात. हिरवळीची खतं म्हणजे नेमकं काय आणि शेतकरी बंधूंनी त्याचा कसा वापर करावा?
0: फार चांगला प्रश्न विचारलात आपण. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांच्या कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये गाडून ही पिके फुलोऱ्यावर यायच्या अगोदर शेतात नांगरून ती एकजीव करणे ह्याला हिरवळीचे खत म्हणतात. यात मुख्यतः 2 प्रकार आहेत. शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते आणि दुसरी म्हणजे हिरव्या कोवळ्या फांद्यांचे हिरवळीचे खत. कोकणात मुख्य करून दोन्ही प्रकारच्या हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो आणि त्यांचे फायदे पण अत्यंत चांगले आहेत. पहिला जो प्रकार आहे शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते, ह्यामध्ये कोकणात मुख्य करून धेंच्या हे पीक घेतलं जातं. मुख्य करून त्याचा भात पिकामध्ये वापर केला जातो. भात पीक लागवडीच्या अगोदर म्हणजे लावणीच्या अगोदर साधारणतः 40 दिवस हेक्टरी 40 किलो धेंच्या बियाणं संपूर्ण शेतामध्ये पसरून टाकायचं. साधारणतः 30-35 दिवसामध्ये हे पीक फुलोऱ्यावर येतं. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला भातामध्ये लावणी करायची आहे त्याच्या अगोदर 2 दिवस हे पीक जमिनीमध्ये नांगरणी करून पूर्ण गाडून टाकायचं आणि ते पूर्ण मिसळायचं. ह्या धेंच्या या पिकाचा एवढा फायदा होतो की आपल्या जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये जमीन अधिक भुसभुशीत

0: करण्यासाठी आणि जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ वाढविण्यासाठी याचा वापर होतो. दुसरा जो प्रकार आहे की बाहेरून आपण काही पानं किंवा फांद्या आणायच्या आणि त्या शेतामध्ये गाडायच्या. त्यामध्ये कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काही वनस्पती नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये गिरीपुष्प आहे, करंज आहे, सुबाबूळ आहे, टाकळा आहे, किंजळ आहे. यासारख्या वनस्पतींची पानं बाहेरून आणायची आणि ती जमिनीमध्ये मिसळून गाडून टाकायची. परंतु आता सध्याची परिस्थिती बघता काही वनस्पती या आपल्याला सहजरित्या उपलब्ध होत नाहीत. परंतु गिरीपुष्प, त्याला इंग्रजीमध्ये ग्लिरिसिडिया म्हणतात, हे अत्यंत महत्त्वाचं हिरवळीचं खत आहे आणि सहजरित्या शेतकऱ्यांना उपलब्ध होत असतं. एक जरी फांदी शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांध्यावर लावली तर दुसऱ्या वर्षी 10 किलोपर्यंत पाला सहज तो शेतकऱ्यांना उपलब्ध होतो. या गिरीपुष्पाचा पाल्याचा जर वापर शेतकरी बंधूंनी भात पिकामध्ये लागवडीच्या लावणीच्या वेळी जर केला तर त्यापासून 2.70% नत्र आणि 0.5% पालास सहज उपलब्ध होतो. कृषी विज्ञान केंद्राने ह्याच्या ट्रायल्स शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या आहेत. दरवर्षी अशा प्रकारचा गिरीपुष्पाचा पाला जर शेतकऱ्यांनी वापरला तर 3 ते 4 वर्षात साधारणतः जी रासायनिक खतांची मात्रा शेतकरी बंधू भात पिकासाठी वापरतात त्यामध्ये 50% बचत होऊ शकते. नुसती रासायनिक खतांची मात्रा वाचणार नाही आहे तर एकंदरीत जमीन आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला फार मदत होणार आहे.
1: सर, यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की आपण रासायनिक खतांची मात्रा कमी करण्यासाठी आणखीन कुठल्या प्रकारची उपाययोजना करणं आवश्यक आहे, काय सांगाल?
0: आता आपण 1-3 गोष्टी बघितल्या जेणेकरून आपण रासायनिक खतांची मात्रा कमी करू शकतो. जसं हिरवळीचं खत आहे, जैविक खत आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो पिकांची फेरपालट, त्याला इंग्रजीमध्ये क्रॉप रोटेशन म्हणतात. पिकांची फेरपालट म्हणजे काय की वर्षानुवर्षे एकाच जमिनीमध्ये एकाच प्रकारची पिके न घेता वेगवेगळ्या पिकांचा अंतर्भाव पीक पद्धतीमध्ये करायचा जेणेकरून जमिनीच्या वेगवेगळ्या स्तरांमधील अन्नद्रव्यचा वापर होऊन जमिनीचं आरोग्य संतुलित राहील. उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये भात पिकानंतर जर आपण भुईमूग, कुळीथ, उडीद, मूग, चवळी घेतली तर आपल्याला त्याचा जमीन आरोग्य व्यवस्थापनामध्ये फार फायदा होऊ शकतो. म्हणजे काय होतं की भाताच्या मुळांची लांबी साधारणतः 25 ते 30 सेंटीमीटर असते आणि हे एकदल तृणधान्यामध्ये येत असल्यामुळे नत्राचा स्फुरदाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. भाताची कापणी झाल्यानंतर आपण नंतर कुळीथ, उडीद, मूग, भुईमूग इत्यादी पिकं घेतली तर ह्या पिकांच्या मुळांच्यावर गाठी तयार होतात आणि या गाठींमध्ये जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव राहतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात, जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढवतात आणि आपलं जीवनक्रम संपवतात. पुढच्या अंगामध्ये जेव्हा आपण भात पीक घेतो तेव्हा हा जमिनीमध्ये साठलेला नत्र ह्या भात पिकाला उपलब्ध होतो आणि आपोआपच नत्राची मात्रा आपल्याला कमी द्यावी लागते. असा हा पीक फेरफाल्टीचा फायदा आहे.
1: नक्की सर, खूप इफेक्टिव्ह ही संकल्पना आहे. सर, मला सांगा की जमिनीची मशागत आणि जमिनीचं आरोग्य याचा काही संबंध आहे का?
0: जमिनीची मशागत आणि जमिनीचे आरोग्य यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. परंतु आता सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या घोळात आपण जमिनीची मशागत करणे विसरलेलो आहे. जमिनीची मशागत म्हणजे काय की जमिनीची सहजरित्या उलटापालट करणे किंवा हळुवारपणे उलटापालट करणे. देशी नांगराच्या साह्याने, बैलजोडीच्या साह्याने जी नांगरणी केली जाते अजूनही त्या नांगरणीला शेतीशास्त्रामध्ये आदर्शवत नांगरणी समजली जाते. कारण काय, नांगरणी करत असताना फक्त उलटापालट होणे गरजेचं आहे. यांत्रिकीकरणामुळे आपण जी नांगरणी करतो त्याच्यामुळे जमिनीची चिखलणी होते आणि जमिनीची नैसर्गिक रचना आपण बिघडवतो. जमिनीची नैसर्गिक रचना म्हणजे काय की निसर्गाने जमिनीमध्ये अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. जे काही रासायनिक खत असेल, सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील, हिरवळीची खतं असतील, ही खते विरघळल्यानंतर त्यांची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिकांच्या मुळांना ती उपलब्ध करून देण्याचं काम करणारी कुठली तरी यंत्रणा हवी असते. ती यंत्रणा

0: बंधूंनी वर्षातून एकदा तरी खोल नांगरणी करावी, जमीन उघडी ठेवावी, जेणेकरून जमिनीची मशागत योग्य राहील, जमिनीची रचना योग्य राहील आणि एकंदरीत जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठी ह्या मशागतीचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
1: नक्कीच सर, शेतीचा हंगाम आता सिंधुदुर्गामध्ये सुरू होतो आहे. आपल्या माहितीचा नक्कीच त्यांना खूप चांगला उपयोग होईल. जाता आता शेवटी या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: शेतकरी बंधूंना मी एवढंच सांगेन की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये त्यांनी रासायनिक खतं आहेत त्या रासायनिक खतांची मात्रा कमीत कमी वापरावी. आपल्या घराशेजारी शेती शेजारी ज्या ज्या निविष्ठा आहेत त्यांचा वापर जास्त करावा, हिरवळीच्या खतांचा वापर जास्त करावा. आपल्याकडे शेतकरी बंधूंकडे जर देशी गाय उपलब्ध असेल तर जीवामृताचा घनजीवामृताचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा, जेणेकरून शेती उत्पादनातील खर्च कमी होईलच, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला विषमुक्त अन्न स्वतःच्या खाण्यासाठी आणि इतरांच्या खाण्यासाठी पण उपलब्ध होण्यासाठी मदत होईल.
1: नक्कीच सर, शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि जे काही अन्न तो पिकवतो ते विषमुक्त अन्न जर मिळवायचं असेल तर रासायनिक खतांचा वापर निश्चितच कमी केला पाहिजे, हे आजच्या आपल्या या संवादातून समोर आलं आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या शेतकरी बंधूंना खूप उपयुक्त अशी माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
3: जिथे

0: शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय. मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या सुरेल आवाजात ही गीतरचना. भावनांची हळूवार अभिव्यक्ती आणि सुरांची सुंदर साथ लाभलेली, मनाला नक्कीच स्पर्शून जाते. ऐकूयात ही गीतरचना.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: श्रोते हो सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरांची मोहकता आणि भावनांची हळूवार अभिव्यक्ती अनुभव देणारी ही गीतरचना देवकी पंडित यांच्या मधुर स्वरात.
4: पत्र लिही पण नको पाठवू, पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे, चढण लाडकी भिवई मधली नको पाठवू वेलांटीतून, चढण लाडकी भिवई मधली नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून, नको पाठवू अक्षरातून शब्दांमधले अधिरे स्पंदन, नको पाठवू अक्षरातून शब्दांमधले अधिरे स्पंदन, कागदातून नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण, कागदातून नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टी पण तू हट्टी पण पाठविसी ते सगळे सगळे पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे जाते राहून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 6:25 झालेली आहेत. आता उद्या मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51 संकेतधून प्रसारण उद्घोषणेसह इतर समन्वित कार्यक्रम. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान 10 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष रूपक मालिका आकाशवाणीचं संचित. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. दुपारी 3 प्रादेशिक बातम्या. संध्याकाळी 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण उद्घोषणा. 5:02 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 माझ्या कवितेचा प्रवास. वसंत खोत यांची श्रीपाद काहळेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

0: सहा वाजता हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 नाट्यसंगीत, 6:25 बुधवार दिनांक 20 मे रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, तर 6:30 भक्तिसंगीत, 6:55 ते रात्री 11:10 अस्मितावाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. श्रोतेओ, ही होती उद्या मंगळवार दिनांक 19 मे रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता आजचा सुविचार. एकाग्रता ही यशाची पहिली पायरी. साने गुरुजी.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: श्रोते हो, एकाग्रता ही यशाची पहिली पायरी आहे हा साने गुरुजी यांचा विचार विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. मन विचलित न होता सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते. साने गुरुजींच्या या सुविचारातून मेहनत, चिकाटी आणि लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ऐकूयात काही जाहिराती.
2: श्रोते हो, शब्दांच्या मशागतीतून मातीचं नातं सांगणारे कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल नारायण कदम त्यांच्या समृद्ध साहित्य प्रवासावर आधारित एक विशेष चर्चा साहित्य संवाद नक्की ऐका 21 मे 2026 रोजी फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर दीपक ठमके, संवादक निलेश कारेकर.
3: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 होत आहेत. आता आकाशवाणी प्रसारण सेवेची 90 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन आहे सुहास नंदुरे यांचं.
5: श्रोते हो, आपणा सर्वांचं लाडकं आवडतं आणि आपल्याला ज्ञान, माहिती आणि सकस मनोरंजन देऊन आपला मानसिक विकास घडवून आपल्या सुखदुःखात सदैव आपल्यासोबत असणारी आकाशवाणी आपल्या गौरवशाली प्रसारण सेवेचे 90 वर्ष पूर्ण करत आहे. 8 जून 1936 इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. हा दिवस देशाच्या सांस्कृतिक माहिती आणि प्रसारण इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला.

0: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आकाशवाणीचा झपाट्याने विस्तार झाला. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला पर्यायी नाव म्हणून आकाशवाणी हे नामानिधान मिळालं. आकाशवाणी म्हणजे सत्यवाणी. आज मितीस देशात आकाशवाणीचे 591 प्रसारण केंद्र आहेत. देशातील 99.18% जनतेपर्यंत आणि 91.85% भूभागापर्यंत पोहोचणारं आकाशवाणी हे एकमेव स्वस्त जनसंवादाचं आणि लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे.
1: जी

आकाशवाणी हे 28 भाषा आणि 146 बोलीभाषातून कार्यक्रम प्रसारित करत आहे. आकाशवाणीच्या विदेश प्रसारण विभागामार्फत जगातील जवळजवळ 100 देशांमध्ये भारतीय कार्यक्रमांचं प्रसारण केलं जातं. या माध्यमातून बाहेर देशी राहणाऱ्या भारतीयांना आपल्या मायभूमीशी जोडून ठेवण्याचं आणि भारतीयत्वाची नाळ घट्ट करण्याचं महत्वाचं कार्य आकाशवाणी करत आहे.

आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे ज्ञान माहिती आणि सकस मनोरंजन प्रदान करून सर्वांचं हित जपून सर्वांना श्रवणीय सुखानंद प्रदान करून देत आहे. आकाशवाणी आज बदलत्या काळाबरोबर बदलत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून इतर माध्यमांच्या जाळ्यात न अडकता आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख कायम ठेवून आहे. न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं कोणतंही केंद्र जगातील कोणत्याही देशात सहज आणि सुस्पष्ट ऐकता येतं. आकाशवाणी म्हणजे आवाजाची दुनिया. सुमधुर सुश्राव्य आवाज हीच आकाशवाणीची खरी ओळख.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम 93.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र। संध्याकाळचे 6:35 झालेली आहेत। आता ऐकूयात भक्ती संगीत। श्रोते हो सुरुवातीला ऐकूयात अजित कडकडे यांच्या आवाजात स्मिता म्हात्रे यांची भक्ती रचना।

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: श्रोते हो, भक्ती संगीतातील संत लय आणि अर्थपूर्ण शब्द मनाला एकाग्र करण्यास मदत करतात। ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांचा अभंग। संगीतकार आहेत श्रीधर फडके।

श्रोते हो, नियमितपणे अभंग, कीर्तन किंवा स्तोत्रे ऐकल्याने स्मरणशक्ती सुधारते. भक्ती संगीतामुळे घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होते. जेव्हा आपण भजने किंवा आरत्या ऐकतो तेव्हा एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होते. तेव्हा ऐकत रहा भक्ती संगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकारामांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते हो, संत तुकारामांच्या या अभंगाबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता ऐकूयात एक देशभक्तीपर गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 9 ते 10 या वेळेत आपण विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. आता काही जाहिराती आणि संदेश, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या. या प्रसारणाबरोबरच मी मेघना आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली, असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत, असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपुरात जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरीजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन

0: यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेनिथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यातल्या पिंपरखेड इथं उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3°C नोंदलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट
2: तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
5: सगळं काय चाललंय?
4: बिल बनतंय.
5: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
7: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत। आता वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी. याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएमसी पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देतो. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील आजची स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणीसाठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि याउलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाण्याची पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे? खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 33.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. भातसा आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे. आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाटप यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुना

0: होतं. हे सांडपाणी जर आपण वापरलं तर प्रतिमानशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50 ते 55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे जर प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपथपलेलं असतं, तुरंत इच्छा असते की गात पा म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढच्या कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की आपलं वाटतं तर आंघोळ करावी आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200 ते 220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा खप होत नाही. तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी ऑथराईज असतं, आपलं 135 असतं. याच कारणामुळं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठी भाग म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, तिथेही बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येतं. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच पुरी करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात हे आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4 ते 5 वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो आणि तो कमी झाल्यामुळं मग वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्या म्हणलं घरं वाढतात. म्हणजे माणसाला पाणी जर वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्रा आहे तेवढीच आहे हो आपल्याकडं. 750 मिलीमीटर पाऊस, ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं. म्हणजे पाणी मग तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. मग छतावर पडणारं ते पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
1: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा आवार माझं शिवार कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय स्वर दिनांक 28 वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि हवामान कोरडं राहील. हे होतं हवामान वृत्त. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम

0: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, महाडीबीटी पोर्टल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अर्ज एक, योजना अनेक अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर ती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट आहेत किंवा या पोर्टलबद्दल सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील उपकृषी अधिकारी अविनाश वडते सरांना. सर नमस्कार.
1: नमस्ते मॅडम.
0: सर, आता महाडीबीटी पोर्टल, हे पोर्टल म्हणजे नेमकं काय आहे किंवा काय त्याची व्याख्या आपण सांगू शकतो?
1: महाडीबीटी पोर्टल जे आहे हे पोर्टल म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांनी एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या योजनेसाठी अर्ज जर केला तर अर्ज केल्यानंतर त्याला जे मिळणारं अनुदान आहे ते त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी ही नाविन्यपूर्ण अशी महाडीबीटी पोर्टल योजना आहे. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाहीये, कुठल्याही कार्यालयाला चक्कर मारायची गरज नाही, कुठलेही कागदपत्र सादर कुठेही करायचे नाहीये. अशी ही नाविन्यपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा सादर केलेली आहे.
0: पण अर्ज आहे की योजना आहे हे जे त्याचं ब्रीदवाक्य आहे, तर नेमकं यामध्ये काय आपण सांगू शकतो?
1: यामध्ये असं आहे की शेतकऱ्याला जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये बियाणे आहेत, त्यानंतर जे वेगवेगळे सिंचनसाठी जे साधने आहेत, हे सगळ्यासाठी तो एकदाच अर्ज करू शकतो. त्याला वारंवार पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे या ब्रीदवाक्यामध्येच आहे की अर्ज एक, योजना अनेक.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, नाही काय, वारंवार त्यांना हे करण्याची गरजच नाहीये,
1: संपर्क साधणे कार्यालयाशी काही गरजच नाही.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की याच्यात काही नव्याने बदल सुद्धा आता झालेले आहेत या पोर्टलमध्ये, तर ते कोणते, म्हणजे काय सांगाल?
1: आता हा जो पोर्टल आहे जो सुरुवातीला सुरू झाला 2020 मध्ये, त्यावेळेस याच्यामध्ये कसं होतं की या पोर्टलमध्ये अर्ज केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय, तालुकानिहाय त्याच्यामध्ये एकत्रित संगणकीय लॉटरी निघत होती.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये 2025 पासून, मे 2025 पासून याच्यामध्ये असा बदल झालेला आहे की याच्यामध्ये जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य.
0: अच्छा.
1: या अनुषंगाने जो शेतकरी अर्ज केलेल ज्याचा नंबर लागेल त्याप्रमाणे प्रथम प्राधान्याने त्याचा अर्ज याच्यामध्ये घेण्यात येईल. यापूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांनी अर्ज करून ठेवायचे, पण याच्यामध्ये शेतकरी अर्ज करताना असं व्हायचं की कधी कधी त्याला जी वस्तू त्याला खरीप हंगामासाठी लागायची त्याची लॉटरी साधारणपणे आपल्याला दिवाळीनंतर निघायची. त्यामुळे त्या शेतकऱ्याला जो अवजार किंवा जी वस्तू पाहिजे ती वेळेत मिळत नव्हती. त्यासाठी शासनाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही योजना 2025 पासून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या दृष्टीने
0: चालू करण्यात आली. नक्कीच. सर, आता ही जी योजना आहे तर याचे उद्देश काय सांगाल आपण?
1: याचे उद्देश म्हणजे मुळातच मी म्हणलं ना सगळं, त्याचं ब्रीदवाक्य जे आहे ते कसं आहे, अर्ज एक, योजना आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच्या अगोदर शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होता.
0: बरं.
1: हा जो पोर्टल काढलाय या पोर्टलमुळे शेतकऱ्याला कुठेही त्याला 7-12, 8 किंवा इतर आनुषंगिक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आणि अर्ज सादर करण्यासाठी तालुक्याला जावं लागत नाही आणि जिल्हा स्तरावरही जावं लागत नाही.
0: अच्छा.
1: तो आपल्या घरात बसून याच्यावर अर्ज करू शकतो. एवढी सोपी योजना शासनाने केलेली
0: आहे. नक्कीच, बरोबर आहे. सर, या महाडीबीटी पोर्टलचं जर महत्व आपण सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
1: या महाडीबीटीचं पोर्टल महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हे एक डिजिटल पोर्टल आहे. त्याच्यामध्ये कुठलेही पेपर तुम्हाला सादर करायचे नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या ऑफिसलाही जायचं नाहीये. जे काही अर्जाची प्रोसेस आहे ती पूर्णतः तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करणार आहे.
0: अच्छा.
1: त्यामुळे याचं महत्व एवढंच आहे की शेतकऱ्याचा याच्यात वेळ वाचतो, त्यानंतर त्याला कुठेही जाऊन चौकशी करायची गरज पडत नाही.
0: सर, आता याच्यामध्ये घटक जे येतात, विविध घटकांचा यामध्ये समावेश आहे, तर ते कोणकोणते आहेत?
1: याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य घटक जे आहेत याच्यामध्ये, ते मुख्य घटक आहेत कृषी यांत्रिकीकरण.
0: अच्छा.
1: त्यानंतर दुसरा घटक आहे याच्यामध्ये सिंचन व सुविधा. त्यानंतर तिसरा घटक आहे याच्यामध्ये प्रात्यक्षिक साठी बियाणे किंवा प्रमाणित बियाणे किंवा फ्लेक्सी घटक, असा एक घटक आहे. त्यानंतर चौथं घटक याच्यामध्ये आहे फलोत्पादन. त्यानंतर पाचवं घटक जे आहे त्याच्यामध्ये सौर कुंपणासाठी एक घटक आहे.
0: अच्छा.
1: अशा प्रकारे 6-7 घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या घटकाअंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं आपण जर बघितलं तर कृषी यांत्रिकरण जी योजना आहे त्याच्यामध्ये जर शेतकऱ्याला पॉवर टिलर किंवा कुठलंही अवजार शेतीसाठी लागणारं मग ते मॅन्युअली ऑपरेटेड असेल, मानव चलित असेल किंवा मशीन चलित असेल, त्यासाठी तो त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. त्याच्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकरण, त्यानंतर कृषी यांत्रिकरण उप अभियान, त्यानंतर रफ्तार, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अशा वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. त्यानंतर सिंचन सुविधामध्ये जर आपण बघितलं तर सिंचन सुविधामध्ये प्रधानमंत्री ठिबक किसी सिंचन योजना, मग त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला बघितलं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर तिथं पाईपलाईन, शेतकऱ्यांना जे आवश्यक आहे पाण्यासाठी त्या पाईपलाईनसाठी अर्ज करू शकतो, पंपसाठी अर्ज करू शकतो कृषी पंपसाठी, या बाबी या सिंचन सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर तिथं अजून एक महत्वाची योजना आहे ती म्हणजे शेततळे करू शकतो, जी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, त्याच्यामध्ये शेततळ्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर शेततळे जर ऑलरेडी शेतकऱ्यांनी खोदून ठेवलेलं असेल आणि त्याला जर प्लास्टिक अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठीही त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. तर हे झालं सिंचन आणि सुविधाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं तर फलोत्पादन, फलोत्पादन मध्ये जर गेलं तर फलोत्पादन मध्ये नवीन बागांची लागवड करणे, नवीन बागांची लागवड करणे यासाठी दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. परत एक आहे एकात्मिक फलोत्पादन अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं आपण म्हणतो त्याला. त्यानंतर दुसरं आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, याच्यामध्ये आपण नवीन बागांची स्थापना करू शकतो. जवळपास याच्यामध्ये 16 प्रकारची फळपिके याच्यात घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फलोत्पादन मध्ये कांदा चाळ, त्यानंतर पॅक हाऊस, त्याचबरोबर हरितग्रह, शेडनेटग्रह, त्याचबरोबर शीतग्रह यासाठी आपण याच्यामध्ये अर्ज करू शकतो.
0: म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच समाविष्ट बाबी
1: आहेत
0: ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त
1: आहेत.
0: बरोबर सर. आता फार्मर आयडी जो असतो, तर फार्मर आयडी म्हणजे काय?
1: फार्मर आयडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना आता नव्याने 11 अंकी ओळख क्रमांक दिलेला आहे त्याला आपण फार्मर आयडी म्हणतो. सर कृषी विभागाच्या योजनांना जर ऑनलाईन पोर्टलला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. या फार्मर आयडीचं उद्देश काय आहे तर फार्मर आयडीला शेतकऱ्याचे 7-12 सगळे अटॅच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एखाद्या 2020 ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस शेतकऱ्याला ज्यावेळेस एखाद्या घटकासाठी त्याची निवड झालेली असेल तर त्यासाठी त्याला 7-12 त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड एवढ्या गोष्टी त्याला अपलोड करायला लागायच्या. पण आता काय झालं, शासनाने फार्मर आयडी 7-12 लिंक केल्यामुळं ज्यावेळेस फार्मर आयडीने अर्ज केला जातो त्यावेळेस शेतकऱ्याचा 7-12 डायरेक्ट तिथं दिसतो. फक्त शेतकऱ्याला त्याचं काय आधार कार्ड आणि बँक पासबुक फक्त
0: जोडायचं,
1: हे कागदपत्र फक्त त्याला अटॅच करायला लागतं.
0: अच्छा. म्हणजे हे सोपं झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
1: आणि फार्मर आय डी काढणं पण अतिशय सोपं आहे. फार्मर आय डी काढायला काय लागतं, 7-12, त्यानंतर आधार कार्ड आणि त्याचा आधार लिंक मोबाईल.
0: बरं.
1: जो फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी शेतकरी आपल्या सामायिक सुविधा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या ग्रामपंचायतला असलेलं नेट सेवा त्याच्यातूनही तो काढू शकतो किंवा स्वतःच्या मोबाईल वरूनही फार्मर आय डी काढता येतो.
0: अच्छा. म्हणजे एवढ्या चांगल्या सुविधा आता आहेत तयार झालेल्या. सर आता या पोर्टलसाठी अर्ज जर करायचा असेल शेतकऱ्यांना तर ते कसं करायचे, काय त्याची प्रोसेस आहे?
1: अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला बघा, आपली ही वेबसाईट आहे maharashtra.mahaiit.gov.in.
0: बर.
1: या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं शेतकरी लॉग इन असं येतो.
0: अच्छा.
1: मग ते शेतकरी लॉग इनला जर आपण क्लिक केलं तर शेतकरी लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता फार्मर आय डी टाकायला लागतो. फार्मर आय डी 11 अंकी टाकल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा ओटीपी जातो. ओटीपी झाल्यानंतर त्याचं डिटेल्स जे काय आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये फेच होऊन जातो. म्हणजे 7-12 त्याची शेती कुठं आहे, कुठल्या गावात आहे, टोटली त्याच्यामध्ये येऊन जातं. म्हणजे अगोदर ते मॅन्युअली भरायला लागायचं की माझे या गावात एवढी शेती आहे, आता काहीच भरायची गरज
0: दिसतं
1: त्याच्यावर दिसतं. मग त्यानंतर शेतकरी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करू शकतो.
0: अच्छा. अच्छा. मग यासाठी काही फी वगैरे आहे?
1: या योजनेसाठी जर ज्यावेळेस आपण अर्ज करतो लॉग इन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत मी सुरुवातीला सांगितलं त्या बाबी, त्यातलं कुठलेही घटक त्याने निवडायचं आहे.
0: बरं.
1: निवडून झाल्यानंतर त्याला सबमिट केल्यानंतर त्याच्या पुढे आहे ना पेमेंटला येतं आणि याच्यामध्ये पेमेंट अतिशय नॉमिनल आहे. 20 रुपये त्याला शुल्क आकारलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त जीएसटी 3.60 रुपये असे टोटल शेतकऱ्याला 23.60 रुपये जे पे करायचे आहे आणि ते फक्त एकदाच करायचे आहेत, पुन्हा पुन्हा त्याला करायची नाही,
0: गरज नाही,
1: गरज नाही.
0: बरोबर.
1: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
0: नक्कीच नक्कीच. सर आता शेतकऱ्यांनी जर अर्ज केलाय पण मग त्याच्यानंतर ते म्हणजे जी प्रोसेस आहे तर मग शेतकऱ्यांना कसं कळतं?
1: शेतकऱ्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर त्या फार्मर आयडीला त्याचा मोबाईल नंबर लिंक असतो, त्या मोबाईल नंबरवर समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरसाठी अर्ज केलाय तर त्या पोर्टलवरून त्यांना मेसेज येतो.

0: त्या संबंधित मोबाईल नंबरवर, आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की आपली या या घटकासाठी महाडीबीटी अंतर्गत निवड झालेली आहे,
1: अच्छा हां
0: आणि निवड झाल्यामुळे आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचे ती 7 दिवसात अपलोड करावे असा लघु संदेश दिला जातो.
1: अच्छा अच्छा
0: आता तर शेतकऱ्याला 7 12 8 अपलोड करायची गरजच नाहीये, फक्त त्याला आधार कार्ड आणि त्याचं बँक पासबुक ची झेरॉक्स या दोनच गोष्टी फक्त अपलोड करायच्या.
1: बरोबर. आता सर, म्हणजे लाभार्थी म्हणून जर शेतकऱ्याची निवड झालीये, पण आता ते म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला आता त्यांचं हे झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं कळत.
0: त्याच्यावरनं त्यांना तेही कळतं की समजा त्यांनी अर्ज केलं, अर्ज निवड केल्यानंतर त्यांनी कागदपत्र अपलोड केली 10 दिवसात, अपलोड केल्यानंतर संबंधित अर्ज हा संबंधित गावातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या लॉगिनला जातो.
1: बरं.
0: मग त्याच्या लॉगिनला गेल्यानंतर तो सगळे कागदपत्र चेक करतो, ते जर बरोबर असतील तर अर्ज तो पुढच्या डेस्कला फॉरवर्ड करतो. मग पुढच्या डेस्कला म्हणजे तो जातो तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला. मग तालुका कृषी अधिकारी जे आहेत संबंधित कागदपत्राची छाननी करतात पुन्हा एकदा, आणि त्यांना ज्या घटकासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी त्याला पूर्वसंमती दिली जाते. ती पूर्वसंमती पण त्यांना त्यांच्या पोर्टलवरच मिळते. त्यानंतर एखाद्या घटकाला जर आपण पूर्वसंमती दिली तर त्यानंतर त्याला कालावधी दिलेला असतो. समजा ट्रॅक्टरला जर घेतलं किंवा पॉवर टिलर जर घेतलं तर त्याला साधारणपणे 25 दिवसात तो खरेदी करून त्याचं पक्क इनव्हॉइस बिल त्या पोर्टलला अपलोड करायचं असतं. खरेदी करून अपलोड केल्यानंतर तो संबंधित जो अर्ज आहे फील्ड ऑफिसर जो आहे पुढचा उपकृषी अधिकाऱ्याच्या किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातो. समजा 1 लाखाच्या आतमध्ये जर त्याचं अनुदान असेल तर ते उपकृषी अधिकारी जाऊन तिथलं मोका तपासणी करतात. जर 1 लाखाच्या वरचं जर अनुदान असेल तर त्यासाठी तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला. त्या ठिकाणी मग तो संबंधित उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला अवजार तपासतो आणि त्या अवजारासोबत एक फोटो काढतो, जिओटॅग फोटो दोन काढतात आणि त्याचा एक मोका तपासणीचा फॉर्म असतो. मग तो फॉर्म भरून तो पुढच्या डेस्कला पाठवतो. मग फॉर्म भरल्यानंतर पूर्ण सबमिट केल्यानंतर उपकृषी अधिकारी याच्या लॉग इन मधून तो अर्ज जातो मंडळ कृषी अधिकारी. मग मंडळ कृषी अधिकारी काय करतो की त्यांनी जी परिगणना केली आहे अनुदानाची ती बरोबर आहे की नाही तपासतो. ती तपासल्यानंतर तो संबंधित मंडळ कृषी अधिकारी तो अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याला पाठवतो. मग तालुका कृषी अधिकारी पुन्हा एकदा त्याची तपासणी करतो की संबंधित अर्जाची अनुदानाची परिगणना योग्य झालेली आहे का. जर योग्य झाली असेल तर ते पुढे पाठवतात, अन्यथा ते पुन्हा मागच्या डेस्कला पाठवतात.
1: त्यामुळे काही कमतरता
0: राहिली असेल तर ते मागच्या डेस्कला पाठवतात. तर अशा प्रकारे तालुका कृषी अधिकाऱ्याने तो अर्ज परिगणनाची करून तो अर्ज जातो जिल्ह्याला.
1: अच्छा.
0: मग जिल्ह्याला गेल्यानंतर तिथून शेतकऱ्याला तो डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये अनुदान जमा होतो.
1: अशी
0: सगळी प्रक्रिया आहे.
1: अच्छा.
0: टोटली ही डिजिटल आहे, कुठेही तुम्हाला इथं मॅन्युअली काही.
1: म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घटक घेतलेला असेल तरी ही प्रक्रिया सारखीच आहे. सर, आता हे महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी तर आहेच, म्हणजे शेतकरी अर्ज करतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणी आणखीन अर्ज करू शकतो का?
0: याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी तर अर्ज करू शकतो, त्याचबरोबर एखादा शेतकऱ्याचा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एखादी संस्था हे पण याच्यामध्ये अर्ज करू
1: शकतो. म्हणजे बचत गट असतील तर महिलांचे
0: बचत गट पण कृषीशी निगडीत
1: असायला
0: पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्यांना ते अर्ज करता येईल. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये महिलाही अर्ज करू शकतो असं काही.
1: कारण आता आपण बघतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला या
0: शेतीमध्ये
1: शेतीशी निगडीत
0: आहेतच,
1: त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल.
0: याच्यामध्ये जे मी म्हणलं ना की जसं आपण लॉग इन करायला जातो तसं वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट असा ऑप्शन येतो, आणि तिसरं येतो आधारावरून पण तुम्हाला लॉग इन करता येतं.
1: अच्छा.
0: असे 3 ऑप्शन येतात ज्यावेळेस आपण या पोर्टलवर जातो. मग ज्यावेळेस आपण वैयक्तिकचं जर मी सांगितलं, मग त्यानंतर जर गटाला जर घ्यायचं असेल तर गटाला कुठल्या घटकासाठी घेता येतं, तर गटाला आपल्याला प्रात्यक्षिकचं बियाणं घेता येतं, तर त्यासाठी शेतकरी गट अर्ज करू शकतात. मग त्या गटामधून शेतकऱ्याला आता गट 31 मार्च 2025 पूर्वी जर रजिस्टर असेल तेच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. 26 मध्ये.
1: अच्छा.
0: मग तो रजिस्टर्ड गट आत्म्याकडे असेल किंवा कुठं दुसरीकडे रजिस्टर्ड असेल, कुठलाही गट चालतो त्याला, फक्त तो रजिस्टर पाहिजे कुठे. पण 31 मार्च 2025 पूर्वी जर त्यांनी रजिस्टर असेल या पोर्टलला तर तो युजर आयडी आणि पासवर्डनेच त्यांनी लॉग इन करायचं. पण त्याला दुसरा ऑप्शन पण आहे, फार्मर आयडीने पण याला लॉग इन करता येतं. त्यासाठी त्याचं जो गटाचा अध्यक्ष आहे त्याचा फार्मर आयडी, त्यानंतर सचिवाचा फार्मर आयडी आणि गटातील एका सदस्याचा फॉर्मर आयडी लागतो. या तीन गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या

0: आहेत,
1: बरं.
0: फार्मर आयडीने लॉग इन करावं लागतं.
1: सर, आपण एवढी सगळी माहिती बघितली की हे काय पोर्टल आहे, काय उद्देश त्याचे आहेत. तर सर, आता आपण ह्या सगळ्या बाबी पाहिल्या, परंतु शेतकऱ्यांना जेव्हा अनुदान म्हणजे मिळत असतं, तर त्यामध्ये या पोर्टलसाठी काय तरतूद केलेली आहे?
0: याच्यामध्ये कसं आहे माहिती का, योजनानिहाय आहे ना शेतकऱ्यांना, जर बघितलं ना जे मोठे शेतकरी आहेत त्यांना साधारणपणे 40% अनुदान आपल्या याच्यामध्ये योजनेतून आहे, यांत्रिकरण मध्ये. त्यानंतर ठिबक मध्ये जर गेलं तर ठिबक मध्ये साधारणपणे 45% सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी आहे. जर आपण अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, त्यानंतर महिला शेतकरी आणि SC ST जर शेतकरी बघितले तर याच्यामध्ये आपल्याला यांत्रिकरणमध्ये 50% अनुदान आहे जवळपास, आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन मध्ये साधारणपणे 55% अनुदान या योजनेतून, वेगवेगळ्या योजनेतून दिलं जातं. जशी योजना असेल त्याप्रमाणे त्याच्यात अनुदान बदल. त्याचबरोबर या पोर्टलमध्ये SC आणि ST शेतकऱ्यांसाठी एक सेपरेट त्याच्यामध्ये योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना म्हणून आहे. त्याच्यामधून शेतकऱ्यांना ठिबक आणि सिंचन सुविधेसाठी त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती योजना म्हणून आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना अनुदान जवळपास 90% पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यांनाही याच पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
1: बरं, अर्ज करायची प्रक्रिया सगळ्यांसाठी
0: सारखीच आहे.
1: सर, आता पोर्टलच्या माहितीसाठी काही हेल्पलाईन नंबर असा आहे का?
0: हा, या पोर्टलसाठी हेल्पलाईन नंबर आहे जो आहे 022 61 31 64 29.
1: अच्छा,
0: पुन्हा एकदा रिपीट करतो मी, 022 61 31 64 29 हा हेल्पलाईन नंबर आहे. पण हा फक्त कार्यालयीन वेळेत आहे, म्हणजे साधारणपणे सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत. आपण याच्यावर जर कोणाला काही शंका असेल तर फोन करून तुम्ही आपल्या शंकेचं निरसन करू शकता.
1: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच महाडीबीटी पोर्टल अर्ज एक योजना अनेक, जसं त्याचं ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणेच अगदी आहे. आणि शेतकऱ्यांसाठी खरंच खूप एक वरदान म्हणू आपण, सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. आणि आता त्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं झालेली आहे, त्यामुळे म्हणजे कुठलीही त्यांना अडचण तशी येणार नाही अशा पद्धतीने ही तरतूद केलेली आहे. तर महाडीबीटी पोर्टलचे उद्देश, महत्व याविषयी आपण सखोल असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: महाडीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, आणि संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी.

विठ्ठल उमप आणि सहकारीने गायलेल्या या कोळीगीताबरोबरच श्रोते हो, आजचा माझा वार माझे शिवार हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
2: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी.
1: श्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते

0: रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं असल्याचं पेजेश्कियान यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथं जलक्रांती परिषद 2026 बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर विठ्ठल उमपणे सहकार्याने गायलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा.

सरकार दरबारी हालचाल होईना. वासुदेव खडकून गेला आणि मग पुणे आणि साताऱ्याच्या मुक्कामी जाऊन रामोश्यांची टोळी जमविली. वासु

तापाने फणफणला होता या नरवीर पुरुषोत्तमाला देवर नावडगीच्या देवळात काळझोपेनं घेरलं होतं. अशा स्थितीत डॅनियल साहेबानं छापा घालून

शाहीर विठ्ठल हुमा पाणी सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा होता, क्रांतीवीर वासुदेव बळवंत यांच्यावरचा. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा, अपर्णा साठे यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत, सुरेश भट यांचं.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणा वादन श्रोतेहो आपण ऐकणार आहात. रुद्रवीणेवर राग यमन, गत चौतालात निबद्ध आहे आणि त्यांना पखावजची साथ प्रकाश शेजवळ यांनी केली आहे. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीणेवर वाजवलेला राग यमन.

श्रोतेवनाद ब्रह्मय्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन. त्यांनी गायलेला राग यमन आपण ऐकलात. त्यांना पखवाजवर साथ केली होती प्रकाश शेजवळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग जोग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे नाना नाईक यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा